0: ए भाया काय निंदारी रे भाया उठून बैठे गेलो रे भाया
1: आनो याडी तू
0: काय केती याडी केले तू मना सेवालाल भेटो ये रे बाबू लेगे छाया मनाई
1: ढाटी ढाटिया
0: असम की माता

0: ए भाया काय निंदारी रे भाया उठून बैठ गेलो रे भाया
1: आनो याडी तू
0: काय केतिये याडी केले तो माना सेवा लाल बेटो जे गोरे बाबू लेगे छाया मनाई
1: ढाटी ढाटिया
0: असम की माता